गणतो आम्ही भारतातील टू यू टू यू अँड यू अँड यू अँड टू एव्हरी वन हियर कठीण अंको एक कोस्ट दिला ए प्लस बी मायनस सी होल स्क्वेअर इक्वल टू सी कॉलेज स्क्वेअर.

0: सुनो हे तुमरा
1: सुनो हे तुमरा
0: हल्ला चले छे जुत्ते हा हा हल्ला चले छे जुत्ते